0: बरं का शाहीर, सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीतीनं वागणारा असावा. कसा?
1: नीतीनं वागणारा.
0: नीतीनं वागणारा असावा, पण कसा? सद्गुण जाणणार आणि कर्तव्यात जागणार. सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीतीनं

0: बहु कष्टाचा पैसा घामाचा जतन करणार असावा. आपल्या घामाचा पैसा, आपल्या रक्ताचा पैसा, आपल्या कष्टाचा पैसा, अरे जतन करणारा असावा मित्रा.
1: वा वा शाही, चांगलं सांगताय तुम्ही.
0: मग बहु कष्टाचा पैसा घामाचा.

0: बुढ़ा का
1: सांगा
0: आहो यो जुना कुटुंबनी यो जन
1: कुटुंबनी या जन
0: हाँ अरे प्रजा वाढली ही थांबवायला पाहिजे मग जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे महागाई ही कशामुळं तुमच्या आमच्यामुळं हे तुम्ही आम्ही बिघडवलंय सगळं काही म्हणून सांगणं आहे की याला आळा घातला पाहिजे
1: बरं
0: हा अहो यो जुना कुटुंब नियोजन कायदा